0: गुरुदेवा, आई एम कनक नायका. विल यू प्लीज इनिशिएट मी विथ योर मंत्रोपदेशा एंड एक्सेप्ट मी एज योर शिष्या.
1: मीनिगी हाउ कोण मंत्र हेळकोडले. व्हाट कोण मंत्र कॅन आई टीच यू?
0: कोण मंत्र? कोण मंत्र? आई एम ब्लेस्ड ओ रिव्यर्ड गुरु. आई शेल रिसाइट द मंत्र गिवन बाय यू फ्रॉम दिस व्हेरी मिनिट.